0: बस तुमको भाभी
1: फ्रॉम से फाला हमको मनु का ना तुकन वे अथो मार पेम सारा सारा जान बे राम ते मिला तो बेचा का लेती हो ते पा मिसी सके तो कठान जान ले रान बची चाले ले फाओ ना ते वे अंधुआ फाना उफानी संभूला ना योम चिरियांको आ रावोट सो मिस पोतोरे रितु कुंबा पोतोरे जाम मजाका चिर मार मार मसापचापा ना ते वोट शायद ठाने ठान मिस ते अब चालो लोग सेवा सेनो फाउला ना ये ता कुंबा आरुस मंचिक
2: आ रनाम को मनुको ना सो निफाउला ना वे नेती मिफांडे काम सेदे वे नेती मिफाम्रोना ना फुट सफ्ता ए महाकाश ने रान जो चले सका बारास जीरो आय हाँ रा तो जरा महाकाश का जीर जो दे सहते नहीं ना सभी से मिला अच्छा रान निको तो नी उन्होंने कुछ रान मातेत क्या Tsimayen kan le zavatra ilainy ny mpanjifa zany ny inona moa le herinaratra aiza eto amintsika de eo amin'izay zao ny mila hoe atsarana ihany koa zany
3: tsy hitako ity zany evatra ny vavaojanahary mihitsy koefa le toetrandro mihitsy tsy tokony andorondoro ala zany nonna e mila soloana ny teo anjiramamba efatra nainy ndray zany mba avoaizina amin'izay jiro de le stasy de rehefa enjany nefa ny vidinjiro tsy miena zany fanatsaran'ny kalitao ampiasainy zany mba tsaratsara ny amin'ny mpanjifa
4: olo pirenena a be dibe na afaka vaolana raisina fanajana ny tontolo iainana zao voalohany indrindra mba tsy manana ny toetrandro tsy mikorotana zany de lasa ritra rano de manaraka zany finansena angamba ny jirama finansena bebe kokoa ie tena reny mihitsy ny ary ny important be amin'le resaka sécurité ohatra ny mody arivo ianao de maizina be ny na hoe e resaka tuo zao zay mety ho tsaiko na hoe zay koa ny olana ny amin'izao hoe tsy mampatonga ny rano mety resaka fahasimbahana
0: Sotra tumbukula, sotra tumbukvavi.

0: तुमको वाफी
1: फिल विप वार्चा वोशारे अभी वोचिन विपेन दायतुन फिवेलुमनाय चम निबुआना ते तो मुन्तां दंग विवार्चों वोशार तुन वार्चों जोका चु विपेन दायाएं दस्मांग में सिंग शाकी दफ्तिया वनुं फाजकाना नाय जान मतुंग अंग्राइश का राजा निसांगे के नंग तो बीली अम गराब दावल याब कने संजे जान दाते नंबी शेफे नंग फेना नाय अंगत लंग नाय शची याई जाजान है दतुकुं वाज जान तो बीली तान नरी वं फार्चब दावल नाय अंगालं तुं जुकचा नाय तूरी दस्या जान नुं फाजकान नाय शकराजा वेतान फाजकान यू द आविद नाय जान गरा बराय को तूरी तेलो रिव फमरुता नाय तुं ते तन कम निशतांग निशतांग द सिलाफ नाय द नजेस नाय दिमांजातु जे दिमांजातु जान पुदं बुला सिलाफ शची उं तो बीले मरुता नाय ना सीशी द उं लोम तना नाय तु सी विदेनी शची शम्मा नंग फुतुरन या बुं andeha mahagnanjorony agnalan zay gnagny amy telo arivo isan'andro tsay marary amignagny da voateha zany midiboka andragno vilagnarety nda sisy aminaiky agny agnaty vilagninay zany kriza satri sisy atokona ndre raiky agny da sy mahazo mivelagna ka da gnanay tony zany da mifitaragna aminareo mitondra fazakana ambony aby daholo gnagny aby na nkomina aminay tony distrika ziska ambony aby daholo gnagny mba isozovy analay amindray aba mizaly aitony tena mizaly da mifafatesana ny sisy aminay tony kainy da salana sara ny vatagnanay ny saignanay zany magno mizaly da ny firopaigna gnany mba mamozy anay amitiagny ny firopaigna satria da dimampolokoza magno firopaigna da miza zany da asany dimaina ny firopaigna da niakatra koa ny firopaigna za da telonjato ny firopaigna da sy voavidinay koa zany ndre ny firopaigna raika zany defa sy voavidinay da eva izany zany sady da tena mandrendriragnasa iza hoe oazagna efaranay raha sagnatria mbola mitohitohy tiky da oarasagnany saky efaranay tony na ho faty misy aza ka da izay ny taragnanay abako
0: sotra tomboko lahy sotra tomboko vavy.